नमस्कार श्रोते हो, मी विनीत भट आजच्या आपल्या लाडक्या आकाशवाणी सिडनीच्या कार्यक्रमात आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज आहे दिनांक 26 जुलै 2026, म्हणजे आषाढ द्वादशी शके 1948. आपण सर्वांनी काल आषाढ एकादशी साजरा केली असणार. आकाशवाणी सिडनीच्या निमित्ताने पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आज आपल्या दुसऱ्या कार्यक्रमात पद्मजा बेल्दीकर याच आषाढ एकादशीनिमित्त एक विशेष कार्यक्रम घेऊन येत आहेत. पूर्णवादचे प्रणेते डॉक्टर आर व्ही पारनेकर यांनी लिहिलेल्या अभंगातून आपण भक्तीचा सुंदर अनुभव घेऊयात. आपल्या पहिल्या सत्रात आपण गप्पा करणार आहोत डॉक्टर सुरजीत तरफदार यांच्यासोबत. त्यांची कंपनी नटखट घर घेऊन येत आहे राग अँड रिदम हा हंगामी कार्यक्रम, ज्यात जगप्रसिद्ध बासुरी वादक श्री राकेश चौरसिया सिडनीकरांचे मनोरंजन करणार. डॉक्टर सुरजीत या कार्यक्रमाची विशेष माहिती आपल्याला सांगणार. तर श्रोते हो, कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण सर्वप्रथम ऐकूया आपले प्रायोजकांचे संदेश, कारण त्यांच्या मदतीशिवाय हे कार्यक्रम करणे शक्य नाही. त्यानंतर असणार एक गाणं आणि पुण्याहून बातम्या मंदार कुलकर्णी सादर करणार.

0: वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेव. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षेतल्या गैरव्यवहारावरून काँग्रेस जनता पार्टीनं सुरू केलेल्या आंदोलनाला भारतभरात मोठा प्रतिसाद. काँग्रेससह इतर विरोधी पक्षही रस्त्यांवर. पेपरफुटीसंदर्भात कडक कायदा करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. महाराष्ट्रात पावसाचा वाढता जोर आणि भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी महाराष्ट्रात साजरी.

नीट परीक्षेतल्या गैरव्यवहारावरून काँग्रेस जनता पार्टीनं सुरू केलेल्या आंदोलनाचं लोण संपूर्ण भारतात पसरलं आहे. सोनम वांगचुक यांनी गुरुवारी मध्यरात्री उपोषण मागं घेतलं, मात्र आपलं आंदोलन सुरूच राहील असं सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी शुक्रवारी सकाळी जाहीर केलं. शुक्रवारी दिवसभर सीजेपीचे प्रतिनिधी आणि जे पी नड्डा यांच्यात चर्चा झाली. नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत आणि आंदोलकांवरचे गुन्हे मागं घेणं या मागण्या सरकारनं मान्य केल्याचा दावा दिपके यांनी शुक्रवारी केला. महाराष्ट्रात मुंबईत शिवाजी पार्क आणि पुण्यात शनिवारवाडा परिसरासह ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून त्यांना तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणही सुरू आहे. काँग्रेसनं नीट गैरव्यवहार हा मुद्दा लावून धरला आहे, पण सीजेपीच्या आंदोलनापासून अंतरही राखलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं आणि संसदेचं कामकाजही काँग्रेसनं ठप्प केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी शुक्रवारी मुंबईत आंदोलन केलं आणि आता रविवारी म्हणजे आज दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस भव्य मोर्चा काढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिपके यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी मोदी यांची भेट घेतल्यामुळं ते दुहेरी वागत असल्याची टीका होत आहे. वांगचुक यांनी अचानक उपोषण मागं घेण्यामागचं कारण काय असाही प्रश्न विचारला जात आहे. भाजपनं त्यांना मॅनेज केलं आहे का अशीही शंका काहींनी घेतली आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकाराला सरकारचाच पडद्यामागून पाठिंबा असून अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहार प्रकरणावरून लक्ष भरकटवण्याचा उद्देश असल्याचीही एक थेरी मांडली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री व्हिडिओ प्रसारित करून पेपर फुटी प्रकरणी सरकार संवेदनशील असल्याचं सांगितलं आणि या प्रकरणी कठोर कायदाही केला जाईल अशी ग्वाही दिली. हे पहिल्यांदाच घडलं आहे. शुक्रवारी या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. एकंदरीत हे प्रकरण पुढचे 8-10 दिवस सुरू राहण्याची शक्यता असून त्यामुळं भारताचं राजकीय चित्रही ठरणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत हे बातमीपत्र ध्वनिमुद्रित करेपर्यंत निर्णय झाला नव्हता. महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. कोकणातील वाशिष्ठी, जगबुडी आणि सावित्री नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर आहे, तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीही धोक्याची पातळी ओलांडण्याच्या मार्गावर आहे. मुंबई गोवा महामार्ग, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग अशा ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातल्या 39 प्रमुख धरणांमध्ये सरासरी 68% इतका पाणीसाठा झाला आहे, ही त्यात सर्वात दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची आषाढी एकादशी शनिवारी महाराष्ट्रात अपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली. यंदा पाऊस कमी पडेल अशा अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदा चांगला पाऊस झाल्यामुळं वातावरण सकारात्मक होतं. पंढरपूरमध्ये 32 लाखांपेक्षा जास्त भाविक आल्याचा अंदाज आहे. विविध पालख्यांचं शुक्रवारीच पंढरपूरमध्ये आगमन झालं. महाराष्ट्रात इतरही ठिकाणी विठ्ठल मंदिरांमध्ये रोषणाई, भक्तिगीतं, फळांची फुलांची विक्री असं वातावरण होतं. अनेकांचा उपास असल्यामुळं खिचडी, वरईचे तांदूळ, रताळ्याचे किस यांचा सुगंध घरोघरी येत होता. अग्रलेख. लोकमतनं सीईटी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांबाबत परीक्षा व्यवस्थेलाच वाळवी या अग्रलेखामध्ये प्रहार केला आहे. लोकसत्तानं सारे काही रस्त्यावर या अग्रलेखामध्ये सरकारचं प्राधान्य फक्त रस्ते बांधणीलाच आहे आणि इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. सामनानं तोंडाच्या फक्त वाफाच आणि हे महाशय संवाद का साधत नाहीत असे लागोपाठ अग्रलेख लिहिले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं आक्रोश आणि दडपशाही या अग्रलेखामध्ये सरकारला सवाल केले आहेत. डॉक्टरांना मारहाण करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दिलेल्या VIP ट्रीटमेंटबाबत मुंबई उच्च न्यायालयानं ओढलेल्या ताशेऱ्यांचं स्वागत लोकमतनं उत्तम न्यायालयानेच फटकारले या अग्रलेखामध्ये
केलं आहे. आणि आता भारतात काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू असल्यामुळं झुरळांना मात्र अचानक भाव वाढलाय. अहो, संवेदनशीलता इतकी वाढली आहे की घरातलं झुरळ मारायला सुद्धा लोक 10 वेळा विचार करतायत. बेगॉन स्प्रे, हीट, नुसतं विकत घ्यायला गेलं तरी आजूबाजूचे लोक निषेध व्यक्त करतायत म्हणे. त्यामुळं घरांमधल्या कीटक वर्गात फूट पडली असून झुरळांविरुद्ध डास, ढेकूण यांनी मोर्चा उघडलाय. आमच्याही नावानं एखादी पार्टी काढा की अशी मागणी अखिल महाराष्ट्र डास विस्तार संघटनेनं केली आहे. आणि अर्थातच अनेकांनी या मागणीचं नसलं तरी किमान डासांचं टाळ्या वाजवून स्वागत केलंय. ज्यांच्या घरी जास्त झुरळं असतील त्यांना मोदी विरोधक खूप आपुलकीनं वागवतायत म्हणे. तर त्यांना मारायला झाडू घ्यायचा झाला तर आप समर्थक अंगावर येत आहेत. अहो, तुम्हाला खोटं वाटेल पण काही अतिसंवेदनशील डाव्या विचारांच्या गृहिणींनी घरात झुरळांसाठी बाथरूममध्ये छोटा खाऊसुद्धा ठेवायला सुरू केली आहे. आता बोला, म्हणजे त्यांच्या घरात एखादं झुरळ मस्त जेवण बिवण करून सोफ्यावर टी व्ही बघत असेल की काय अशी शंका घ्यायला वाव आहे. एक होतं झुरळ, चालत नव्हतं सरळ, अशा बडबड गीतांना विशेष दर्जा द्यावा अशी मागणीसुद्धा काँग्रेस पार्टीच्या काही समर्थकांनी केली आहे म्हणे. झुरळांना इतके अच्छे दिन येतील असं खुद्द झुरळांनाही वाटत नव्हतं. पण आता इतके अच्छे दिन आले आहेत की बकरी ईद, बैलपोळा, वसुबारस सारखा झुरळांसाठी सुद्धा एखादा सण सुरू होईल की काय असं वाटतंय. बरं आहे तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत

नमस्कार श्रोते हो, मी वैभव लिमये आजची सिडनी डायरी सादर करतोय. ऐकूया काही महत्त्वाच्या बातम्या, काही घोषणा आणि हवामान वृत्त. डाटा ब्रीजच्या बातम्या मागील काही वर्षांपासून सर्रास ऐकू येत आहेत. एकट्या जुलै महिन्यात यावर्षी आत्तापर्यंत 5 वेगवेगळ्या उद्योग समूहातील संस्थांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये डाटा ब्रीजच्या घटना नोंदवल्या गेल्या. weberinsurance.com.au या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीअनुसार या महिन्यात रॉयल फूड्स या खाद्य उद्योग क्षेत्रातील पार्टनर हेल्थ आणि गो टू हेल्थ ह्या आरोग्य आणि जीवनमान म्हणजे हेल्थ केअर आणि लाईफस्टाईल क्षेत्रातील, तर ओरिजिन एनर्जी अर्थात इंधन किंवा एनर्जी क्षेत्रातील आणि LR रीड ह्या स्थावर मालमत्ता आयोजन किंवा रिअल इस्टेट मॅनेजमेंट उद्योग क्षेत्रातील अशा 5 आस्थापनांना ह्या संकटाला सामोरं जावं लागलंय. ह्या अशा घटनांचा उल्लेख करण्यामध्ये इतकाच हेतू आहे की दिवसेंदिवस आपल्याला आपली वैयक्तिक माहिती देताना सावधानता कायम बाळगलीच पाहिजे. डाटा ब्रीजच्या ह्या बातमीला जोडून सध्या डाटा सेंटरबद्दल बरीच चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून ऐकायला वाचायला मिळते. ABC न्यूजनं प्रकाशित केलेल्या एका वृत्तात सिडनी वॉटर्सनं असा अंदाज वर्तवलाय की 2019 शेवट संपूर्ण सिडनी शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या जवळजवळ 25% म्हणजे 87.5 बिलियन लिटर पाणी हे डाटा सेंटर वापरतील आणि कदाचित संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा विचार करता हा टक्का वाढण्याची शक्यता आहे. datacenters.com या संकेतस्थळावरील किंवा वेबसाईटवरील माहितीअनुसार आज मी तिला ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 250 जास्त डाटा सेंटर्स कार्यरत आहेत. या उद्योग क्षेत्रात नोकरीच्या संधी मात्र तितक्याशा उपलब्ध नाहीत हे दुर्दैव आहे. न्यूटाऊन मधल्या किंग स्ट्रीट आणि एनमोर रोड ह्या दोन रस्त्यांच्या बाजूला असलेल्या छोट्याशा जागेत पूर्वी सिमेंट काँक्रीटनं बांधलेल्या गोरिला गार्डनमध्ये निवडुंग आणि इतर वनस्पतींना लावण्यात आलं होतं, परंतु आता मात्र त्यांना तिथून हलवण्यात आले. ट्रान्सपोर्ट फॉर NSW नं ABC वृत्तवाहिनीवर प्रकाशित केलेल्या माहितीनुसार पादचारी आणि वाहन चालकांना होणाऱ्या त्रासामुळे हा निर्णय घेण्यात आला. न्यूटाऊन जंगल किंवा ट्रायंगल ऑफ शेम अशा नावांनी कुप्रसिद्ध असलेल्या या जागेचा इतका त्रास स्थानिक लोकांना होत होता की शेवटी त्यांनी त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी एक चळवळ सुरू केली आणि मागील मंगळवारी त्या चळवळीला यश मिळालं आणि ते कृत्रिम बेट नष्ट करण्यात आलं. बजेट नंतर सिडनीमधील घरांच्या किमती कमी झाल्याची माहिती अनेक माध्यमांनी नुकतीच दिली, परंतु सर्व डाटा ह्या रिअल इस्टेट उद्योग क्षेत्रात संशोधन करणाऱ्या आस्थापनानुसार सिडनीमधल्या काही उपनगरातील घरांच्या किमती सरासरी किमतींपेक्षा जास्त कमी झाल्या असून काही उपनगरातील घरांच्या किमती मात्र वधारलेल्या आहेत. ऑयस्टर बे, पॅरामेटा आणि करिंगबा ह्या उपनगरातील घरांच्या किमती कमी झाल्या, मात्र त्याचवेळी ऑर्चर्ड हिल्स, डबल बे आणि ईस्ट लिनफील्ड ह्या उपनगरातील घरांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. उबर, ओला किंवा DD ह्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून प्रवास करणं ही एक दैनंदिन बाब झाली आहे, परंतु ज्यावेळी असा प्रवास धोकादायक ठरू शकतो तेव्हा मात्र सहज सोयीचा आणि त्यामानाने स्वस्त पर्याय की सुरक्षित प्रवास ह्याला महत्त्व द्यायचं हे ठरवावं लागतं. अगदी असाच अनुभव नुकत्याच एका सिडनीतल्या प्रवाशाला आला. उबर प्रवास सुरू केल्यावर प्रवाशाच्या लक्षात आलं की त्याचा चालक गाडी चालवताना फोनवर चक्क YouTube पाहतोय. रेड लाईट जवळ गाडी आल्यानंतर तर त्या चालकानं YouTube सर्च करायला सुरुवात केली. इच्छित स्थळी पोहोचल्यावर मात्र प्रवाशानं उबर ॲपवर ड्रायव्हरच्या या वागण्याचा निषेध नोंदवला. NSW मध्ये गाडी चालवताना फक्त फोनचा वापर, जर तो फोन स्टँडवर ठेवलेला असेल तरच फोन घ्यायला किंवा रस्ता मार्गदर्शनासाठी करणं बंधनकारक आहे. आपल्याला सुद्धा असा कधी अनुभव आलाच तर कृपया चालकाला योग्य विनंती करा आणि चालकानं न ऐकल्यास उबरनं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार योग्य कारवाई करा. इराण आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ आता पुढील काही महिन्यात सर्वसामान्य जनतेला सोसावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जरी सध्याला इंधन तुटवडा नसला तरी लवकरच इंधनाच्या किमतीत वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात
पुढील महिन्यात सॉरी 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरण बैठकीत व्याज दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आता ऐकूया दोन महत्त्वाच्या घोषणा. ब्रह्मकुमारीज ऑस्ट्रेलिया यांच्या कसुला मेडिटेशन सेंटर यांनी रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:30 ते संध्याकाळी 4 पर्यंत एक अलौकिक मल्टीकल्चरल कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना आमंत्रण आहे. हा कार्यक्रम लिव्हरपूल इथल्या कसुला पॉवर हाऊस आर्ट सेंटर इथं आयोजित करण्यात आलाय. ह्या अनोख्या कार्यक्रमात जगभरातील अनेक संस्कृती एकत्र आलेल्या दिसतील. हा अनुभव नक्कीच अनोखा आणि मनोरंजक तर असेलच, शिवाय या कार्यक्रमात तुम्हाला एक शॉर्ट मेडिटेशनचा सुद्धा अनुभव मिळणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. आपण हा अनुभव घ्यावा यासाठी हे निमंत्रण. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आपण कसुला मेडिटेशन सेंटरला 0435-399-395 या ध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा कसुला @au.ब्रह्मकुमारीज.org यावर ईमेल पाठवू शकता. आपली RSVP सुद्धा आपण या ईमेलवर पाठवू शकता. तर लक्षात ठेवा, रविवारी दुपारी 1:30 वाजता कसुला पॉवर हाऊस म्युझियममध्ये. मराठी असोसिएशन सिडनी इंक किंवा मासी ह्या संस्थेनं 15 ऑगस्ट रोजी कालिदास जयंती ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. हा कार्यक्रम मासी ह्या संस्थेनं 15 ऑगस्ट रोजी कालिदास जयंती ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. हा कार्यक्रम पेनंट हिल

हवामान वृत्त, पुढील आठवड्यात सोमवार ते गुरुवार दिवस प्रकाशमान असतील आणि आकाश निरभ्र असेल. शुक्रवारी मात्र आभाळ ढगाळलेलं असण्याची शक्यता आहे. तर शनिवारी आणि रविवारी कदाचित सिडनीमधल्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात कमाल तापमान 17 अंश तर किमान तापमान 6 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. श्रोते हो, याचबरोबर सिडनी डायरी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.

0: सुरेश वाडकरांच्या या भक्तिमय गीतानंतर आपण वळूया कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात. या भागात आपण नारदीय कीर्तनेच्या सुंदर परंपरेतून पुन्हा आषाढी एकादशीचा साजरा करू आणि पूर्णवादचे प्रणेते डॉक्टर आर व्ही पारणेकर यांनी लिहिलेल्या अभंगातून भक्तीचा सुंदर अनुभव घेऊया. कार्यक्रम सादर करणार पद्मजा बिल्दीकर.
1: सर्व रसिक श्रोत्यांना माझा सहृदय नमस्कार. आज रविवार दिनांक 26 जुलै 2026 अर्थात आषाढ शुक्ल द्वादशी. काल आपण सर्वांनीच आषाढी एकादशी साजरी केली. त्या आषाढी एकादशीचेच निमित्त साधून त्या विठ्ठलचरणी तसेच माझे आध्यात्मिक सद्गुरू परमपूजनीय डॉक्टर आर व्ही पारनेरकर, माझे गुरु परमपूजनीय डॉक्टर व्ही आर पारनेरकर ह्या सद्गुरुद्वैचरणी आणि जिच्यामुळे मला कीर्तन ह्या कलेची तोंडओळख आणि थोडाफार परिचय झाला, त्या माझ्या आईच्या पवित्र स्मृतीस अर्पण करून हे आजचे सुमन माझे कीर्तन पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करते. तसेच जिच्यामुळे मला कीर्तन ह्या कलेची तोंडओळख आणि थोडाफार परिचय झाला, त्या माझ्या आईच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजचे हे कीर्तन पुष्प सर्वांच्या चरणी अर्पण करते.

पूर्णवाद प्रणेते डॉक्टर आर.व्ही. पारनेरकर यांनी जीवन ही कला आहे असं सांगून ते जीवन आपण साक्षेपानी कसं जगायला हवं हे शिकवण्यासाठी आणि हे सांगण्यासाठी 21 अभिनव अभंग लिहिले आहेत. अभिनव अभंग म्हणण्याचं कारण एवढंच की त्याच्यात भावनिकतेपेक्षा विचारांची स्पष्टोक्ती जास्त आहे, ज्यामुळे आपण डोळे मिटून ते अभंग ऐकण्यापेक्षा डोळे उघडून विचार करायला लावणारे असे हे अभंग आहेत. प्रत्येक अभंग हा जीवनाचा आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असा त्रिकांडात्मक दृष्टिकोन दाखवून देतो. त्यातीलच एक भक्तिरसपूर्ण असा आधिदैविक पक्षातला एक अभंग आज मी पूर्वरंगात सादर करतीये.

हा अभंग इतका भक्तिरस पूर्ण आहे की तो देवाला विचारतोय की देवा माझं असं काय चुकलं, कशासाठी तू मला माझ्या तुझ्यापासून मला दूर करतोय। खरं तर आपण बघितलं, मनुष्य देहरूपी हे जे जीवन आपल्याला मिळालंय ते विनाशायास मिळालंय, त्यासाठी आपण असे काहीच प्रयत्न केले नाही, पण देवाने हा मनुष्य देह देऊन आपल्यावरती खूपच मोठी कृपा केलेली आहे। ह्या जीवनाधारे माणूस ज्ञानप्राप्ती, ईशप्राप्ती अशा अनेक गोष्टी मिळवू शकतो। माणसाला या मनुष्य देहाबरोबरच दोन अंतःप्रेरणा देखील ईश्वराने दिल्या आहेत, त्या म्हणजे जगणे आणि मनासारखे जगणे। प्रत्येक मनुष्यालाच आपण हे जीवन सुखी समाधानी जगावं असं वाटतच असतं, पण त्यासाठी आपण प्रयत्न काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिले म्हणजे हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी प्राप्त झाला हे आपल्याला शोधता आलं पाहिजे। नरालागी आहे कर्माचे स्वातंत्र्य, घोकित जा सूत्र सर्व काळ, असं डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात। हा जो नरजन्म आपल्याला लाभलेला आहे त्याचं सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे, आणि म्हणूनच ते सार्थक कसं व्हावं आपलं आयुष्य, त्यासाठी आपला स्वधर्म हा ओळखणं अत्यंत गरजेचं आहे। कुठल्या कारणासाठी मला हा जन्म प्राप्त झाला आहे तोच म्हणजे स्वधर्म, आणि तो जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर आपण त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू शकतो। पण हे करत असताना सुद्धा प्रपंचाभिमुख राहिलं पाहिजे असंही ते सांगतात। आधी प्रपंच करावा नेटका, तो प्रपंच करत करत आपला स्वधर्माची पूर्तता करत मनुष्य आपोआपच आपल्या परमार्थाच्या पायरीवरती पोचतो आणि मग ईशकृपेला पात्र होतो। परमार्थ करणे म्हणजे काय हो, तर मन हे पूर्णपणे त्या ईशचरणी नतमस्तक होणे। कुठलीही मनात द्वेषभावना, मत्सर, वासना हे नसताना फक्त हे माझा हा जो देह आहे तो त्या ईशचरणी मी कसा अर्पण करे ह्यासाठीची तळमळ भक्ताला लागली पाहिजे। महाराज एका अभंगात म्हणतात, आणू नये आव असावा तो भाव, तेणे पावे देव निश्चयेसी। मनात कुठलाही सोंग न आणता भक्तीचं सोंग करणं हे फार सोपं आहे, पण त्याच्याने फायदा काय होणार आहे। संत तुकडोजी महाराज पण म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, असं कसं होईल। भक्त जेव्हा भक्तीची परिसीमा गाठतो ना तेव्हाच ईशकृपा प्राप्त होते। आजच्या अभंगात सद्गुरू आपली हीच तळमळ भगवंता चरणी मांडतायत। देवा, देवा तुझी माझी ओळख नाहीये का रे, मग का माझी सेवा स्वीकारत नाहीस, का मला असा दूर सारतोस, कशासाठी देवा सारी तोसी दूरी, काय केली चोरी सांग बापा। ही भक्तीची तळमळ देवापर्यंत कशी पोचणार, भक्ताच्या हाकेला देव कधी धावून येणार। ह्या पूर्वरंगातील अभंगात जे भक्तिरस पूर्ण वातावरण तयार झाले त्याच वातावरणावर आधारित पुढचं आख्यान आपण ऐकूयात उत्तरंगात। त्याआधी करूयात 1 मिनिटाचा गजर।

जय जय जय रघुवीर समर्थ। सदा शास्त्र वृत्ती विवादा प्रवृत्ती प्रबोधन शक्ती दिली माते, प्रभो नावडे का तुला मी स्तविता, शब्दी मधुरता नाही माझ्या। कशासाठी देवा सारी तोसी दुरी, काय केली चोरी सांग बाप्पा। ज्या तळमळीनी भक्त विचारतोय की देवा कशासाठी मला दूर केलंस, मी असं काय चूक केली की म्हणून तू माझी सेवा स्वीकारत नाहीस, हीच भावना आज आपण सादर करणार आहोत संत जोगा परमानंद यांच्या जीवन आख्यानातून। संत जोगा परमानंद हे बार्शी ग्रामी राहत, बार्शी हे पंढरपूरच्या जवळ एक छोटं गाव आहे जिथे पांडुरंगाला भगवंत ह्या नावाने ओळखतात। कसे असावेत हो हे जोगा परमानंद,

जोगा परमानंद ज्यांना सगळे प्रेमाने जोगोबा म्हणायचे. अतिशय मृदुभाषी प्रेमळ असं हे व्यक्तिमत्व. वैराग्यपूर्ण जीवन जगत रोजचा दिवस आनंदाने उत्साहाने घालवायचा. पण त्यांचा एक नियम मात्र रोज असायचा,

आपल्या आयुष्यात किमान एक तरी नियम रोजचा असावा जो आपण कन्सिस्टंटली पाळला पाहिजे. आमचे आजोबा सांगायचे की अरे एक छोटासा नियम करा, ओके, रात्री 7 वाजता जेवायला बसणे हा सोपा उपाय, पण तो रोज पाळता आला पाहिजे, तरच त्या नियमाला काही अर्थ आहे. तसंच जोगोबांचा हा रोजचा नियम काय होता माहिती आहे? पहाटे 4 वाजता उठायचं, स्नान संध्या आटपून भगवंताच्या मंदिरात जायचं आणि गीतेचे 18 श्लोक म्हणत दंडवत घालत मंदिराला प्रदक्षिणा करायची. आणि हे करताना एक कटाक्षाने पाळायचं की हे सगळं सूर्योदय व्हायच्या आत झालं पाहिजे. हा त्यांचा कित्येक वर्षांचा नियम, त्याच्यात एकही दिवस खंड असा पडला नाही. आणि मग हे झाल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यायचं, 3-4 घरी माधुकरी मागायची, त्याचे 4 वाटे करायचे. जी काय माधुकरी मिळेल त्याचे 4 वाटे करायचे, एक भगवंताला अर्पण करायचं, एक गायीला गोगराज द्यायचा, एक आल्या गेल्या अतिथीला द्यायचा आणि उरलेला 4था आपण घ्यायचा. आता कधी कधी एकच भाकरी मिळेल, कधी अर्धीच भाकरी मिळेल, पण त्यात सुद्धा 4 वाटे हे झालेच पाहिजे. आणि जे काय मिळालं असेल ते आनंदाने स्वीकारायचं, दिवसभर विठ्ठलाची भक्ती करत नामस्मरण करत आनंदात पुढचा दिवस घालायचा. असं हे वर्षानुवर्ष चाललेलं. जोगोबा ज्या त्यांच्या छोट्या झोपडीत राहत, त्या झोपडीवरनं रोज एक शेतकरी चालत जायचा. त्याचा पण नियम काय होता? मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाचा एक नियम हा असतो, तसा त्या शेतकऱ्याचा नियम हा होता की जेव्हाही जोगोबांच्या झोपडीवरनं जाईल, आपलं पायताण काढायचं, जोगोबाला नमस्कार हाक घालायची, जोगोबा येतो बर का, नमस्कार करायचा आणि पुढे जायचं. जोगोबा पण त्याला म्हणायचे काय कसा आहेस, बरा आहेस ना, हाय हाय बरा हाय. पुढे बोलायला वेळ कुठे, कारण शेतात जायची घाई. तो म्हणायचा मला काय तुमच्यासारखं त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन नमस्कार करणं हे करणं काही वेळ होत नाही मला. मग जोगोबा त्याला म्हणायचे अरे तू कर्मयोगी, आम्ही भक्ती मार्ग करणारे, तुम्ही कर्म मार्ग जोपासणारे. ते काय त्या शेतकऱ्याला बिचारायला कळायचं नाही. हा पण तो जो नियम होता की रोज जोगोबांना हाक घालायची, नमस्कार करायचा आणि पुढे जायचं, तो त्याचा नियम, जोगोबांचा हा नियम. असं जीवन छान आनंदात सुखासमाधानात चाललेलं. हे चालत असताना त्या गावात एक व्यापारी आला होता. तो व्यापारी रोज जोगोबांना बघायचा, त्यांचं ते नित्यनैमित्तिक कर्म बघून त्याला खूप आश्चर्य वाटायचं. म्हणायचा मनात म्हणायचा मी गेले 6 महिने या गावात राहतोय, 6 महिन्यात एकदाही जोगोबांच्या या त्यांच्या नित्यनैमित्तिक कर्मात खंड पडला नाही. आणि किती लोभ साध प्रामाणिक व्यक्तिमत्व आजपर्यंत मी कधी बघितलंच नाही. मी काय करू शकतो यांच्यासाठी, असा त्याच्या मनात विचार आला. त्याची स्वतःची आपले उपरणं धोतर बनवायची स्वतःची त्याची मिल होती. वाटलं ह्यातलं एक सुंदर सोळं आपण जोगोबांना द्यावं, नाहीतरी बघतोय रोज अंगावरती फाटकच धोतर घातलेलं असतं, तर आपण हे देऊन बघूयात आपल्याही मनाचं समाधान आणि त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचं पुण्य. एक दिवस हिम्मत करून तो व्यापारी जोगोबांच्या घरी पोहोचला. जोगोबा आहात का घरी, असं त्यांनी हाक घातली. जोगोबा आपले त्यांच्या विठ्ठलाच्या नामस्मरणात रममाण झालेले, बघितलं कोण आलंय. व्यापाऱ्याकडे बघूनच लक्षात आलं की हे मोठं धनिक व्यक्तिमत्व असावं. या या बसा, आता बसायला तरी कुठे असणार झोपडीत. बसले तो व्यापारी म्हणाला जोगोबा तुमचं हे रोजचं नित्यनैमित्तिक कर्म बघून मी फार सद्गदित झालो, तुमच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी फार इच्छा आहे. जोगोबा म्हणाले अहो मी माझ्यासाठी काय करणार, मी एकटा सडाफटी, लागतंच काय मला, एक भाकरीचा तुकडा पुष्कळ होतं माझ्यासाठी. नाही तसं नाही, पण एक माझी मनाची इच्छा आहे, तेवढी तुम्ही पूर्ण कराल का? काय बोला म्हणाले. हे मी तुमच्यासाठी एक सोळं घेऊन आलेलो, तेवढं तुम्ही घातलं तर फार बरं होईल, मला खूप छान वाटेल.
व्यापाराचे ते मृदू शब्द ऐकून जोगोबांना पण काय करावं सुचेना. ते बघितलं सोळं तर इतकं सुंदर पितांबर त्याला असे मोती लावलेले पाहता क्षणी कोणाचंही मन त्याच्यावर जडावं, इतकं मोहक सुंदर असा तो पितांबर. जोगोबांना नाही म्हणता येईना, ठीक आहे म्हणाले, घेतो. व्यापारी म्हणाला, हो नुसतं घेऊ नका, उद्या मला तुम्ही हे नेसून मंदिरात आलेलं बघायचंय, मला खूप आनंद होईल. ठीक आहे म्हणाले, एवढंच ना, नक्की करेन. व्यापारी गेला, त्यांनी त्या सोळ्याकडे बघितलं, ठेवून दिलं. उद्या सकाळी नेसायचे हे एवढं डोक्यात, झोपून गेले. त्याच रात्री इतका घनघोर पाऊस झाला

आदल्या दिवशी रात्री एवढा पाऊस पडून गेलेला, सगळीकडे चिखल दगडगोटे सगळे वरती आलेले, पाणी सगळीकडे वाहत आहे. आता त्याच परिस्थितीत नेमकं जोगोबांनी वचन दिलेलं की आज मी हा पितांबर नेसून मंदिरात जाणार. मंदिरात गेले खरे, पण एक श्लोक म्हटला, दंडवत घालायला गेले, लक्षात आलं अरे इथे पाणी आहे, त्या सोहळ्याला आता घाण लागेल म्हणून ते उचललं. परत दुसरा श्लोक, परत दंडवत घातला, अरे आता ह्या साईडला पाणी आहे तिथे घाण लागेल. त्या सोहळ्याला वाचवत वाचवत 18 श्लोक म्हणत प्रदक्षिणा पूर्ण केल्या, पण इतक्या वर्षांचा नियम आज मोडला, कारण सूर्योदय होऊन बराच वेळ होऊन गेलेला. जोगोबांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मन खूप व्यथित झालं. आज इतक्या वर्षांचा आपला नियम एका क्षणात आपण धुळीला मिळवला, आणि तेही कशामुळे, तर एका यक्षाचित पितांबराच्या मोहापायी. मन इतकं व्यथित झालं की स्वतःला दोष देत आपल्या झोपडीत गेले, ना माधुकरी मागितली ना देवाला नमस्कार केला, मंदिरातनं थेट घरी गेले आणि विठ्ठलाचा धावा सुरू केला. विठ्ठला, काय माझ्याकडनं असं पाप घडलं की तू मला माझ्या नियमापासनं आज दूर लोटलं, मी काय करू आता, कशी तुझी क्षमा याचना करू, काय करू म्हणजे या पापाचं परिमार्जन होईल. डोळ्यातनं अश्रू घळाघळा वाहतायत, देवाचं नामस्मरण चाललेलं आहे. तेवढ्यात नेहमीप्रमाणे तो आपला शेतकरी आला, जोगोबा बरा हायसा, चालला पुढे. जोगोबांचा काही आज आवाज नाही, मागे वळून बघितलं तर जोगोबांची तंद्री लागलेली. तो आपला शेतकरी पुढे गेला. तो पुढे गेल्यावर जोगोबांच्या लक्षात आलं की अरे आज हाही नियम मोडला वाटतं, शेतकऱ्याबरोबर बोलण्याचा नियमही आपण आज मोडला. पण त्याच क्षणी मनात एक कल्पना आली की आता जर का ह्या पापातनं मला जर का सुटका मिळायची असेल, जर का खरंच मला स्वतःला पापक्षालन करून घ्यायचं असेल, स्वतःला शिक्षा द्यायची असेल, तर हा शेतकरीच आपल्याला मदत करू शकतो. पळत पळत त्याच्या मागे गेले, अरे थांब रे, अरे थांब रे. शेतकऱ्यांनी मागे वळलं, अरे जोगोबा काय झालं, का पळत येत आहेत आपल्या मागे, थांबला, काय झालं जोगोबा, बरं हायसा ना, हो हो थांब थांब, एक काम आहे तुझ्याकडे. शेतकऱ्यांनी विचारलं, हा काय काम आहे, बोला ना. जोगोबा म्हणाले, अरे तू तुझ्या बैलांना तिची वेसण घालतोस की नाही, हा मग घालतो ना, तर ते मला देऊ शकतोस का, वेसण तुम्हाला पाहिजे, काय करणार त्याचं तुम्ही, ते मी सांगतोय तुला, पण देशील का एवढं सांग, हा तिच्या वेसणच पाहिजे ना, देईन ना, कधी हवे सांगा, उद्या सकाळी मी तुझ्या शेतात येतो, मग मी सांगतो तुला काय करायचं ते, ठीक आहे म्हणतो जोगोबा. तसेच तळमळत तळमळत रात्री देवाचा नामस्मरण करत धावा घेत झोपून गेले. नेहमीप्रमाणे पहाटे उठले, आज मात्र त्या सोहळ्याकडे बघितलं सुद्धा नाही, नेहमीच त्यांचं धोतर घातलं, उपरणं घातलं आणि मंदिरात गेले. नेहमीचा त्यांचा जो नियम होता 18 श्लोक म्हणत, गीतेचे 18 श्लोक म्हणत नमस्कार करायचा, तो झाला. सूर्योदय व्हायच्यात तो नियम पूर्ण झाला होता. देवाला नमस्कार केला आणि थेट शेतात गेले. त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे त्यांचं त्यांनाच माहिती. शेतकरी तर वाटच बघत होता, या या जोगोबा, काही खाणार का, नाही नाही खायला काही नको, मी सांगतो तेवढं ऐक, हा सांगा ना, म्हणतात तुझे ते तुझे वेसण आहेत ना ते माझ्या पायाला बांध आणि बैलांवरती कोरडे ओढ. तो शेतकरी म्हणतो, पण त्याने काय होणार, त्याच्या काही ते लक्षात येईना, अरे मी सांगतो तेवढं कर, जोगोबा म्हणाले. ठीक आहे, काय चाललंय हे त्या शेतकऱ्याला पण कळेना, पण जोगोबांना शब्द दिलाय, जोगोबांवरती अपार माया आहे, त्यामुळे त्यांचा शब्द खाली पडता कामा नये. ते वेसण त्यांच्या पायाला बांधलं आणि बैलांना कोरडे ओढले. त्यांना कोरडे ओढल्याबरोबर
बैल धावत सुटली. मग त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की अरे जोगोबांनी आपल्याकडनं हे काय पाप करून घेतलं, कारण बैल धावतायत तसं त्या जमिनीवरती त्या शेतामध्ये त्या खाच खळग्या दगड धोंड्यात त्यांचा पूर्ण तो देह तसाच फरफटत पुढे चाललेला. बैल थांबायचं नाव घेईनात, जोगोबा विठ्ठलाचं नामस्मरण करण्यात थांबेना. शेतकरी मागे पळतोय पळतोय पळतोय. खूप लांब पळल्यानंतर कुठेतरी बैल दमल्याने थांबले. त्याबरोबर तो शेतकरी धावत गेला, रडत धाय मोकळत म्हणाला, जोगोबा अरे काय पाप करून घेतलं माझ्याकडनं, अशी मी काय चूक केली म्हणून तुम्ही माझ्याकडनं हे पाप करून घेतलं. त्यांचा आधीच क्षीण झालेला देह तरी सुद्धा हसत म्हणाले, अरे देवाला विचारतोय कशासाठी देवा, सारी तो सिदुरी, काय केली चोरी सांग बापा. त्या शेतकऱ्यांनी हळूच ते वेसण सोडले, ती कृश झालेली जखमी झालेली त्यांची ती काया उचलली, तिथंच शेजारी एक उपरणं टाकलं त्याच्यावरती त्यांना ठेवलं. पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं, जखमांनी भरलेलं, पण चेहरा मात्र तितकाच प्रसन्न, एक सात्विक समाधान त्या चेहऱ्यावरती लाभलेलं. शेतकरी म्हटला, कशासाठी केलं जोगोबा. जोगोबा हसायला लागले, म्हणाले, अरे रोजचा नियम मोडला मी. त्यांनी काय झालं माहितीये, त्या प्रभूला मी एका क्षणात नावडता झालो रे. काय मनाला भुरळ पडली म्हणून माझ्याकडनं ही मोठी चूक झाली म्हणून हे स्वतःला पापक्षालन करून घेतलं. त्या शेतकऱ्याला काही हे एवढे मोठे शब्द, हे जड शब्द समजेनात. जोगोबा तुम्ही काय म्हणताय मला काय बी कळत नाही बघा, पण तुम्ही इथंच थांबा, मी पळत जाऊन हळद घेऊन येतो, म्हणून तो पळत पळत गेला. जोगोबा मनात म्हणतात, त्या ईश्वराचरणी आता माझं एकच मागणं की देवा मला तुझ्या चरणी विलीन करून घे, तुझ्यात मला सामावून घे. आता हा य जो काही देह शिल्लक राहिलाय त्याच्यात एवढे त्राण शिल्लक नाहीत, पण एक इच्छा मात्र आहे की तुझं दर्शन मला व्हावं.

डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतायत, चेहऱ्यावर तरीही मंद स्मिते. देवा माझा धावा, माझी सेवा तुझ्या चरणी अर्पण करतो, पण आता मला लवकर तुझं दर्शन दे. अभंगात मगाशी जसं आपण म्हटलं होतं, दिले सर्व काही सेवा घेत नाही, राहे तळमळही जीवा माझ्या, अशीच काही अवस्था जोगोबांची झाली होती की आता हा मला नश्वर देह नको, आता मला फक्त तुझं दर्शन दे आणि तुझ्यात मला विलीन करून घे. त्यांचा धावा चाललेला. आता हा देव इतका कठोर असतो का हो, तोही तितकाच मृदू आहे ना. त्याचंही मन पाघळलं आणि साक्षात पांडुरंग त्यांच्या समोर उभे राहिले. त्या पांडुरंगाचं वर्णन काय करावं,

पांडुरंग विठ्ठल त्यांच्या समोर उभे राहिले. साजिरी सुकुमार अशी त्यांची तनू, श्यामवर्णी चेहरा, मुकुटशिरी विराजे कुंडले दिव्य करणी, अति तनु सुकुमार साजिरी श्यामवर्णी असं ते मोहक रूप त्यांच्या समोर उभं राहिलं. त्यांचा कोमल हात जोगा परमानंदांच्या शरीरावरनं फिरवला गेला आणि साक्षात क्षणात सगळ्या जखमा रक्त नाहीसं झालं आणि त्यांची ती आत्मज्योत पांडुरंगानी स्वतःत विलीन करून घेतली. जसं भक्त देवावरती प्रेम करतो ना, तसाच देव पण भक्तावरती प्रेम करतो. त्याला सुद्धा अशा भक्ताचा शोध असतो आणि मग जिथे अशी भक्ती आणि देवाचा मिलाफ होतो ना, तिथे भक्तीचा मळा वाहतोच वाहतो. मूळ अभंगात जे महाराज म्हणतात पूजनाचे आड, मूळ अभंगात महाराज जेव्हा म्हणतात तुझी माझी देवा नसे का ओळख, नामाचे जे सुख ठावे काही, कशासाठी देवा सारी तोसी दूरी, काय केली चोरी सांग बापा. त्यांचा तो धावा ती तळमळ ऐकून जसं हासला गणेश, हासला गणेश, पुसे का विशेष यात काही, असं मूळ अभंगात महाराज म्हणतात की तो साक्षात जसं जोगोबांना पांडुरंगानी दर्शन दिलं तसा साक्षात गणेशाने डॉक्टर आर व्ही पारनेरकरांना दर्शन दिलं आणि त्यांची भक्ती स्वीकारली. जशी संत जोगोबांवरती त्या पांडुरंगानी कृपा केली, तशीच कृपा आपणा सर्वांवरती होवो अशी त्या ईशचरणी प्रार्थना करते.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusdevotional.
1: श्रोतेहो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी आशा करतो आजचे सगळे कार्यक्रम आपल्याला आवडले असणार. आपल्या काही प्रतिक्रिया असल्यास आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ठीक 11 वाजता. जाता जाता ऐकूयात आपले प्रायोजकांचे संदेश आणि काही गाणे. नमस्कार, धन्यवाद.

0: आयुष्यभराचा भार
1: म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेव. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
3: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
2: पण कसं?
3: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
3: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
3: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

नमस्कार, मी महेश काळे. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल माऊली हे माझं गाणं आज प्रदर्शित होत आहे. टाइम्स म्युझिक ते प्रदर्शित करतं.